0: You're listening to Radio Sarang, 107.8 FM.
1: ताळो उमाळो शीतप्रसार एस ऑगस्टच्या 18 तारखेर मंगळार दीस सकाळी दातावन इकरावरामण सर आमचे संघी हजर असा मनेस्त जेसन पेरेरा शिरताडे युवा मुखेली आणि कार्यनिर्वाह ताचे संघी उलोंग फोन करा 6364204949 संख्या ऐकूंक विसरू नका. ताळो उमाळो शीतप्रसार तुमच्या रेडिओ सारंग 107.8 FM ही रंगरंगाळशिणी.

ताळो उमाळू शिदप्रसार एस ऑगस्टच्या 18 तारखेर मंगळार दीस सकाळी दातावन इकरावर रमणा सर. आमची संघी हजर असा मनेस्त जेसन पेरेरा शिरताडे युवा मुखेली आणि कार्यनिर्वाहक. ताचे संघी उलोंग फोन करा 6364204949 संख्या. ऐकूंक विसरू नका ताळो उमाळू शिदप्रसार तुमच्या रेडिओ सारंग 107.8 FM ही रंगरंगाळचिणी.

0: काळो उमाळो शीद प्रसार एस ऑगस्टच्या 18 तारखेत मंगळवार दिस सकाळी दातावून इकरावर रमणा सर आमच्या संघी हजर असा मनेस्त जेसन पेरेरा शिरताडे युवा मुकेली आणि कार्यनिर्वाहक ताचे संघी उलंग फोन करा 6364204949 संख्या ऐकूंक विसरू नका ताळो उमाळो शीद प्रसार तुमच्या रेडिओ सारंग 107.8 FMR ही रंगरंगाळचिनी.
1: ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗ್ 107.8 FM ಇದು ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಬದುಕು.

ताळो उमाळो शीतप्रसार यस ऑगस्टच्या 18 तारखेर मंगळार दीस सकाळी दातावन इकरावरा म्हणा सर. आमची संघी हजर असा मनेस्त जेसन पेरेरा शिरताडे युवा मुखेली आणि कार्यनिर्वाहक. ताजे संघी उलोंग फोन करा 6364204949 संख्या. ऐकूंक विसरा नका ताळो उमाळो शीतप्रसार तुमच्या रेडिओ सारंग 107.8 FM ही रंगरंगाळचिणी.

0: मग चिन्ह उमळो कार्यक्रमान ऐकून असतात मनीस जेसन राशीर ताडी सांगता तुम्ही उलो वेत फोन करा 6364204949 संख्याक आणि फोन सांगू आता उक्त जाता तुम्ही फोन कर वेत तुमचे अभिप्राय सांगवेत केळुगरे जेसन प्रेरा राशीर ताडी अवर जोते मातडबहुदु कन्नडदल्ली कूड निम्म अभिप्रायगळन्नु हेळबहुदु अवरोंदु ಸಾಕಷ್ಟು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೊಡುಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಒಬ್ಬ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕನಾಗಿ, ಅದೇ ರೀತಿ ಐ ಸ್ವಯಂ ಅಥವಾ ಯುವ ಸಂಘಟನೆಗಳಲ್ಲಿ ಗುರುತಿಸಿಕೊಂಡು ಅದೇ ರೀತಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ವರ್ತುಲಗಳಲ್ಲಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಅವರು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಈಗ 30-31 ವರ್ಷದ ತರುಣರಾದರೂ ಕೂಡ ಅವರು ಎಳೆಯದ್ರಿಂದಲೇ ಸಮಾಜವನ್ನು ನೋಡಿ ತಿಳಿದವರು, ಬಲ್ಲವರು. ಅದೇ ರೀತಿಯ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಅವಕಾಶಗಳು ಯುವ ಪೀಳಿಗೆಗಿದೆ ಆ ಎಲ್ಲ ಅವಕಾಶವನ್ನು ಸಮರ್ಥವಾಗಿ ಬಳಸಿಕೊಂಡವರು ಮತ್ತು ಆ ಅವಕಾಶಗಳಿಂದ ತನಗೆ ಮತ್ತು ತನ್ನ ಸಂಗಡಿಗರಿಗೆ, ತನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗಳಿಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ತನ್ನ ಪರಿಸರದ ಯುವಜನರಿಗೆ ಒಂದು ಮೇಲ್ಸ್ತರಕ್ಕೆ ಅಥವಾ ಉತ್ತುಂಗಕ್ಕೆ ಬರಲು ಕಾರಣಕರ್ತರಾದವರು. ಸೊ ಜೇಸನ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೇನೆ, ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಅನಿಸಿಕೆಗಳನ್ನು ತಾವು ಹೇಳಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಸೊ ಜೇಸನ್, ಆತ ಅನೇಕ ಪ್ರಮುಖ ಸವಾಲು ನಿಮಗೆ ತುಜ पोटाचा ग्रास हा विषय ना उलयत पोटा कित्याक म्हळ्यार आमी यूथ यूथ यूथ मुवमेंट म्हळ्यार हेणे ती एक कोस आमच्या जिवीत म्हळ्ळ्या नाण्याची, दुसरी कोस थंय पावा जाल्यार हेणे पोटाक ग्रासा खातीर आमी कितें करना वावुरचें पडटा. एक कार्यनिर्वाहक सांग तूं आसा सांगता सांगचें जाल्यार स्वंत वावर करता, स्पेशली इन्शुरंस एडवायजर जावन आसा. आतां लोकांच्या मतीन इन्शुरंस एजंट आनी एडवायजर म्हळ्यार कोणी इन्शुरंस म्हणलो शब्द मात आयकतात, ताचे उपरांत तो शब्द आयकना. आमच्या जिवितांत तें जालां, कोणाच्या जिवितांनी खंयच्याय संगती सांगतना तो मेलो म्हणटना ताचे उपरांत मुकलें खाले आयकना ते तशें म्हणलें म्हणटना. आतां इन्शुरंस एडवायजर हेल्थ या लायफ ऑविशन हे आमचे म्हणटात बेनिफिट्साचे इन्शुरंस हे वेहिकल इन्शुरंस ऑर आय डू नॉट नो आनी खंय पर इन्शुरंस आसा, बट यू कॅन गीव अ ब्रीफ अबावट डॅट. म्हाका इन्शुरंस इज अ वास्ट सब्जेक्ट, म्हाका तो आपणूंक आतां सांग ना कितें अर्द्या घंट्यान तें मुग जाता म्हणून सांग, पूण म्हाका सांग तूं एक एज अ एडवायजर जावन तुवें कित्याक बी आपत तुवें कितें डॅडा एडवायजर आसा म्हणून सांगलोय तुवें, पूण लोकांक ते तांच्या मतीन नासलें कितें तूं इन वय टॉर्चर आसा थोडे आनी करसो आसा त्या देखून ते एकल्याच्या सुखी वरवीं संवसाराक मरण आयलें, पूण एकल्याच्या सुखी वरवीं हजारांक बोट जगचे आसात देखून लोकांक सांगूया.
1: तुवें सांगले बरें इन्शुरंस म्हणजे एक वास्ट सब्जेक्ट, उलोवंक गेल्यार मस्त आसा. पर गांवांत इन्शुरंस कंपलसरी पळोवंक गेल्यार सगळ्यांक कंपलसरी आसा, करतात, गव्हर्मेंट रुल्स आसा. इंडियांत पळोवंक गेल्यार ओनली 3% ऑफ द पॉप्युलेशन हॅव लायफ इन्शुरंस. लायफ इन्शुरंस खाली 3% मात लोकां कडेन आसचें,
0: 97%
1: म्हळ्यार नॉलेज ना, जणवाय
0: ना.
1: चडावत आमच्याच गावांत आमच्या समाजात आमी पळयता इन्शुरंस एजंट म्हणटना पैस रावतात लोक. एजंट म्हणटात
0: थोड्यांनी केल्ले सुखीक
1: सुखीक म्हळ्यार तांणी एडवायस तांकां नॉलेज फर्स्ट ऑफ ऑल आसना. तांणी येवन म्हजी हांव एक एजंट म्हाजे एक पॉलिसी कर म्हूण खाल्याक कर खाल्यांक कर कांय सांगना, एक पॉलिसी कर तितलेंच म्हणटात. तातूंत मेळचे बेनिफिट्स काले कशें केल्यार खंयचे केल्यार बेनिफीट चड ते कोणी एक्सप्लेन करनात ऑर एडवायस दिनात. त्या देखून आमी इन्शुरंस एजंट म्हणून सांगचे की इन्शुरंस एडवायजर म्हणून आमी सांगचे आमी वचून म्हजे कडेन पॉलिसी कर साहेबा ऑर सांगना
0: तुम्ही ते एक विचारना तुम्ही
1: ना
0: म्हजे कडेन प्रोडक्ट आसा
1: ऑर तुजे कडेन इन्शुरंस आसा की म्हण फस्ट विचारचे. ताजे उपरांत तुका खंयचे खंयचे इन्शुरंस तुज्या इनकमाक ऑर तुज्या लायफ स्टायलाक खंयचे इन्शुरंस जाय कितल्याचे जाय खंयचे प्रोडक्ट जाय म्हण तशें आमी एडवायस करचे.
0: मीन्स ओन ताजी
1: आमी फोर्स ऑर तशें करना गरज म्हूण सांगचें एक्सप्लेन करचें ताज्या इनकमा प्रमाणे ताज्या लायफ स्टायलाक कितले इन्शुरंस गरज आसा ते आमी प्रोडक्ट ताका सेल करता.
0: ते प्रोडक्ट सेल केल्ले तुका कितें म्हण एक जशें घरा काम केल्ले कूल दिता तशें तुका
1: एज अ कमिशन
0: कमिशन मेळटा
1: संस्था दिता तशें ती व्याप्त मस्त बरी म्हण म्हाका बघली. म्हजो डॅडा करता फर्स्ट ऑफ ऑल वय म्हज्या डॅडी इज द टॉप एजंट ऑल इंडिया लेवलार. सो एवरी इयर पर गांवाक ट्रॅव्हल करत आसता. सो 35 इयर्स प्लस एक्सपिरियन्स ताजे आसा, 35-40 इयर्स प्लस एक्सपिरियन्स आसा एल आय सी फिल्डांत लायफ इन्शुरंस फिल्डांत टॉप एजंट. सो ताजे तावन इन्स्पिरेशन म्हण येत ताजे ते देख घेवन
0: म्हणटना
1: कितें म्हळ्यार आम्ही सांगले ऑलरेडी इंडियात 3% लोकांकडे मात्र इन्शुरन्स हा सो 97% आमचे टार्गेट कस्टमर्स असतात
0: ऑप्ट करूयात
1: इतले अवकाश असताना काल्याक सोडी जे म्हणू ते व्याप्ती असते इझी ना सुलभ ना फर्स्ट नॉलेज आम्ही मस्त काणी होऊंग असा
0: शिकले रे भावना
1: मस्त वास्ट टॉपिक म्हणले ना
0: मस्त जणवायल्या मनुष्याक ते व्यक्त करून कडेन जाल्यार ताणें शिकलें शिकप व्यर्थ पुढच्या बडबुड्या बरी म्हणतात
1: होय होय तसे ही लाईन इन्शुरन्स लाईन हांवें सिलेक्ट केली नॉट जस्ट इन्शुरन्स दुसरे थोडे स्व उद्यम हांव चलयतां जावं पुरो रियल इस्टेट टायप ऑर थोडे ट्रान्सपोर्ट बिझनसाचे
0: इनिशियल
1: स्टेजीर आसा
0: आतां एक निपटे उडले म्हणटा आतां पावले उपरांत एक आतां 30 म्हणे 40 इयर्स म्हणटा 10 वर्सां उपरांत परतून पळयां
1: तशें म्हजे
0: बट तुजी जी न्ही एकल्या इन्स्पिरेशन जाता जाल्यार ताका केदाळे सेल्यूट म्हणून कशें येता कित्याक भविश्यांत टेंडर एजीर तुवें हात घाला कित्याक MBA शिकप तुजे कडेन

0: म्हज्या मतीन आसलें. तलिंकारी इंकाले करियेत म्हूण चिंतून आसलो, पूण त्याच टायमार केरलांत फ्लड आयलें. फ्लड जावन मस्त थंयसर लुकसाण आनी मस्त जाल्ली,
1: मरणा जाली इवन हांगा जोड पालन ती त्याच वेळार जाल्ले
0: त्याच टायमार जाल्लें. ओके आमी इंकाले करया म्हण न्हू चिंतून. त्या जाला स्टार्टिंगाक हांगात जपीन मगर ते एरियांत आमी जेवण आनी तयार करून दिलें, पूण केरला तोन मस्त रिक्वेस्ट लेटर पुरो येवन आसलें. फादर रॉनी म्हणून आसलो कालें करचेल्यार प्लॅन करया म्हण. सो एक आमी मॅसेज करया आयसू आमता म्हणून अशें अशें आमी वरवीं दंडीत हांव कोणाची खुशी कालें दिवंक आसल्यार आयसू एम दफ्तराक पवित करया.
1: नॉट बाय फोर्स बट बाय वेल,
0: बाय वेल एक मॅसेज टायप केली. मॅसेज टायप करून आयसू एमच्या युनिट प्रेसिडेंटांक तशें आमी फॉरवर्ड केली. तेंय थावन युनिट प्रेसिडेंटांनी तांचे प्रिगेजेशन गेली. वरवीं आयली आयली आयली आमी एक्सपेक्ट करनात तितले आयली, करनात तितले आयली आमी आय सी एम ऑफिसांत स्टार्ट केली. दोरू एक अर्दे ट्रक जालें कोण एक पिकअप अर्दड्या तशें प्लॅन आहलें आमचें. मागीर इल्ली सेट जाली, एक ट्रक जालां आतां कालें करचें ट्रक कयन तो विसारचें म्हण. मागीर अरन्ना अंकल म्हूण एकलो आहलो तलपाडीसो, ताचे कॉन्टेक्ट मेळ्ळें. ताका ट्रक हांव धाडून दिता म्हणलो म्हळ्यार इतले एक्सपेन्सार. खालें एक देवाचे आजा पै कांय गत्तो ना. वरवीं एक 15 ट्रक आमी सर वरवीं आयली, एक 1.5 करोडाची वरवीं थंयसर आयली. आय सी एम दोन ऑफीस, ते आय सी एम ऑफीस गेल्यार ऑलिवेथ हावस पळोवंक आसतले, ते फूल जावन जेप सेमिनारीचे हॉल फूल जाल्ले. तितले आयटम्सां तांदू आनी इतर गरजेचे वस्तू, लोकांक कितें गरज आसता वस्तू रावंक पुरो पुरा दिना बेळके बेकांक दोन वस्तू म्हणटात तले आयटम्स थंयसर आयिल्ले. तीन हॉलां फुल्ल जाल्लीं. सो तीं सेपरेट करूंक सेग्रिगेट करूंक सिस्टमॅटिकली दवरूंक आनी लोडींग अनलोडींग करूंक यूथ जाय आसले. एक मॅसेज परतान टायप केली. त्याच रातीक एक 6 वरार मॅसेज गेली, 8 वरांक एक 150 यूथ आयल्यात थंयसर काम करूंक.
1: खंयचे खंयचे कडेन
0: खंय खंय जावन यूथ आयल्यात ते कोट्टू एक हप्तो ते कार्यान चल्लें थंयसर. सेग्रिगेशन, लोड अनलोडींग, ट्रकां येवची, ट्रकां घालची, 15 ट्रकां कशीं येवन गेल्या आमी वतां. तेंत यूथ रावतले, तेंत रांदतल्या. ते एक कॅम्पां बरी जाल्ले युथांक, ते 150 युथांक एक कॅम्पां बरी जाल्लें, एक डिफरंट एक्सपिरियन्स. मिडिया थंयसर खंय खंय तावन मिडिया आमकां सोदून येतली, खंय खंय तावन लोक आमकां पळोवंक विश्वास दिवंक येतलो. गवळी बाप आयिल्ले, आदले गवळी बापी आतांचे गवळी बापी थंयसर आयिल्ले विजीट दिताले. आनी थोडी समाजाची व्हडली व्हडली मनशां येवन उलोवन मिडियाक तांचे टॉक्स दिवन येताले. ते पळयतना आमकां खुशी जाताली. हाजे तोन आमकां एक K2K कुडला टू केरला म्हण एक प्रोग्राम केल्ले, ते मस्त लोकांक पावला म्हण. ते एक फस्ट प्रोग्राम त्या वर्साचे आनी मस्त ताजे तोन आमकां हे मेळ्ळें, बारीक खुशी जाली.
1: ओके हांगा सांगचें जाल्यार आमी चिंतून करचें काम केदाळाय तें फळां बरें जायना म्हज्या प्रकार. चिंतिनासतना तूं खंयचेय एका मिसांव हाती घेताय जाल्यार एक आमी तें फळां बरीं जाता. हांवें जिणेन जायते पटी एक्सपिरियन्स केल्लें आसा, हांवें कितें केलां जाल्यार करताना जाल्यारय. आनी तुवें तें चिंतिनासतना म्हणजे ट्राय करया, जस्ट ट्राय करया, बट दॅट ट्राय बिकेम काले म्हणटात मायल स्टोन, इम्पॅक्ट पडले सोसायटीर. भौशा मुखल्या दिसांनी असलें एक तें एक मेजर जें हें केल्लें तुवें. न्हय तें पयशे निमेजूंक जायना तें, पूण ताचे विशय 15 ट्रक म्हणचे तितलें आमकां परचेस करूंक आसा दी जाल्लें. तें तुजें एक मुखेलपणा वेळार तुजे फकत ते दोन मेसेजांनी तें फळां बरी जालां या सक्सेसफूल जालां म्हणून कशें येता. सो हें तुज्या आनी दुसरी खंयची मेजर इव्हेंट्स?
0: दुसरी आजिला केरे म्हण एक तळे नितळ केल्ले वेणोरांत, थंय मस्त क्रिस्तांव थंयसो तहसीलदारी आयिल्लो आमच्या सांगाता मेळोन तळें क्लीन करूंक. ते एक मेमोरेबल इव्हेंट.
1: सो दॅट बिकम आता सोर्स ऑफ खाल्या म्हणटात उदका जालो
0: थंयच्या विशयान ते प्रोग्राम.
1: ओके
0: मागीर त्याच वर्सा आमचो गवळी बाप त्या वर्सा प्रमाण वचन तांणी स्विकार केलो. नवो गवळी जावन
1: किऱ्यांचो
0: पिटर पॉल ते म्हज्याच वर्सा जाल्ले. त्या दिवस त्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आमकां दिल्ले. आमी त्या प्रोग्रामांत स्टेजीर नातल्या, पूण ट्रान्सपोर्ट कार्दिनला भिसपाक पुरो आपोवन हाडूंक आमचे गाडी आहली. ते एक आमकां लगी उरले उरले दिसेचे गवळी बापाक मेळोंक
1: मस्त कितले गे आहले त्या दिसा. ओके हे कार्यक्रम पळोवंक रुजायच्या ग्रावंडर हांवें केल्ले आसा, मिडिया कवरेजार आहलो जाल्यार सांगचे जाल्यार हे अले प्रसंग ती भौशा दुसऱ्यांक अध्यक्षाक मेळोना
0: म्हणल्यार
1: कितें अध्यक्ष रिपीट जायनात आयसीएमचे अध्यक्ष रिपीट जायना खंय अप्रूव खंय देवान धर्मात पूण एका वर्साच्या उदेन केल्ली न्ही थोडी घडी तुका
0: आनी एक युवा जाण चौरस इतरात आयिल्ले युवा जाण चौरस म्हणून त्या वर्सा हे केल्ले युथियर आनी युक्रिस्तीक कुर्शांव तातूंत 10,000 लोक आसता त्या 10,000 लोकांक मदे म्हाका युथियराचे इनॉग्रेशन स्पीच दिवंक आसले ते एक उडासक दवरचे तो दीस आसतलो.
1: ओके, सो तुज्या जिवितान ही पुरा सोबीत सोबीत गडिता भोवशा लिडर म्हूण तूं वळखो ना येदोळ म्हण आसा हांव सगळें सांगत आसा म्हण हे म्हाका विचारूंक जाय कित्याक म्हण तुजे कडेन न्ही जायते हाडून उलयता अ लिडर इज अ लिडर हू डजंट कन्सिडर हिम एज अ लिडर. सो तसो लिडर जावन हर एकल्यांनी काम केलें जाल्यार खंडीत जावन समाज बरी जाता आनी खंडीत जावन थंयसर बरेंपण येता. मुगोचे कोपिनो फोन करा अखेरी सो थोडो मिनट आसा आयचे सजा संदर्शनांत आमच्या जेसना सांगात उलयतना आनी खंडीत जावन जेसन आज जायतें तुवें सांगलाय जायतें तुवें उलयलां एक कार्यनिर्वाह जावन हांवें तुका आनीक लोकां मुखार आतां वळखीसो करूंक ना पूण तूं वळखलाय लोकांकूच आसा पूण रेडियोर आज हे कशें तुजें तें तुवें रुपीत केल्लें आसा.
0: स्टार्टींग सांगले बरी म्हणजे डाडा तावंत डाडा एम सी करतलो वाड्या सुगुरकारांनी जावन उरला तर तदळा तो कार्यनिर्वहण
1: लगभग कितले वर्सां करून आसा.
0: हांव 10 वर्सां उतरली
1: 10 वर्सां सो इले लेट कमर
0: नहीं लेट कमर 12 इयर्स जाली पूण म्हाका फस्ट एम सी म्हाका काजराची एम सी आतां उडास आसा फस्ट काजराची एम सी हांवें मियारच्या हॉलांत एक केल्ली ती जावन थंय पोर मेळ्ळी म्हाका आमच्या काजार जावन 10 वर्सां म्हणाली तशें म्हाका उडास आयलो 10 वर्सां तो काजराची एम सी
1: केली
0: ताजे की पयली एक 2-3 इयर्स बॅक सुशांत म्हणून हांवें सांगले रायन सुशांत हांव म्हणून फस्ट आयसीएम स्टार्ट केले सुशांताचे डट्टूचे एक भुरग्याचे ओल ताणें म्हणलें तूं एम सी कर म्हण तेडे म्हाका एम सी करून गुत्तना म्हजो एक फ्रेंड प्रवीण गुरपर तेदळा तो शिरताडी एक प्रोग्रामाक आयिल्लो म्हाका अशें एम सी हेल्प कर म्हणे हांवें कांय ना तुवें अशें ताणें थोडे सांगून दिले अशें कर म्हणालो ओके मागीर थोडे दडान सेंटेन्सीस बरोवन दिले हांव पेपर काणी येवन त्या दीस फस्ट एम सी
1: दडा ना युट्यूब पळया म्हळ्यार
0: कांय ना
1: आतां आतां जेसन ना बरें काजार केलें जाल्यार फाल्यां त्या दिसा तुजें कॉपी जालें
0: कॉपी जालें आतांचे युट्यूबर पळोवन शिकूंक अवकाश मस्त आसा लायव्ह पळोवन हांव दुसरे एम सीचे उतरां पळोवन बरोवन नेक्स्ट दीस आमी एम सी करियेत पूण त्या टायमार आमी
1: स्वंत
0: जावन बरोवन फस्ट एम सी आतां एवढाच आसा एक वलाचे कार्य पेपर घेवन घेवन हांवें केल्ले ताजे उपरांत स्टेप बाय स्टेप इम्प्रुवमेंट जावन जावन जावन फस्ट काजाराचे एम सी तळा आनेगुड्डे संतोष डिको संतोष सल्डानाक एम सी आयले एम सी संतोष फ्रँकलीन सल्डान ताका तेदळा डबल बुकींग एक हालीं कोत्ता ना तो ताजे म्हाका फोन आयले तळा हांवें रोसाच्यान एम सी केल्या काजाराचे येदोळ मिसा करूं ना तो म्हणलें एक काजाराचे एम सी करते म्हणल्यार ना सर येदोळ करूं ना हांवें ना तूं रोसाच्या की काजाराची एम सी सुलाब
1: एक्चुली
0: तूं मात्र तांकां फस्ट एम सी सांगो नाका तूं कर म्हणलो
1: केला म्हण सांगिल्लें
0: हय जायत करता म्हळ्यार मागीर त्या दीस म्हजो आनी एक मित्र नेल्सन नेल्सनान म्हाका फुल्ल रेडी केलें अशें काले जावन काले तें म्हणून ताणें ट्रेन केल्या उपरांत ओके फस्ट काजाराची एम सी मी अर्च हॉलांत जालें फंक्शन बरें जालें पुरा मार्च तेदळा मार्च आनी डान्स पुरो आसले
1: हॅलो नमस्कार नमस्कार कोण उलयता
2: हांव उलयता रत्ना शेट्टी
1: रत्न शेट्टी मातारी नमस्कार
2: सर नमस्ते
0: नमस्ते
2: आनी म्हाका तेन्ना आमी स्टुडियो घेवन धाडची म्हणली दिलेलो देव बरें करू
1: खुशी आयता खुशी आय थँक्यू दी सो तें इसारतना तशें परत एम सीचे जर्नींत सांगून आसलो
0: तशें त्या दीस एम सी जाली मियारची काजाराची एम सी जाली मागीर फंक्शन जावन तांणी म्हाका थोडे पेमेंट आनी दिवन जाल्या उपरांत सांगलें एक विशय सांगू का ही म्हजी फस्ट काजाराची एम सी म्हळें वय गी फस्ट सांगले जाल्यार दितनातल्या पूण बारी बरें जाली फस्ट म्हण कळंक ना म्हणाली ओके ताजे उपरांत
1: कॉन्फिडन्स
0: आयले काजाराचे एम सी बरें करून करी येत म्हण
1: ओके तूं स्टार्टींग करतना आनी आतां परिगत बदल्ल्या त्या वर्ल्डचे इम्पॅक्ट आमच्या कार्यनिर्वहणाच्या शेताचेर पडला कित्याक म्हळ्यार थोड्यांनी तें केल्यार आनी करेचें म्हणटा थोडे पटी नॉट विलिंगली वी आर डुईंग इट अशें म्हणटा आसतना जेसन इज इट अ चॅलेंजींग टास्क एम सी सुलाब गे सगळे म्हणटा एम सी करचे सुलाब म्हणटा बट तूं काले म्हणटा एज एन एम सी
0: सुलाब न्ही एम सी करचे म्हणटना थोडी चिंता ओके हाका काली एक मायक धन उलोवचें आनी येवचें म्हण ताज्या फाटल्यान आसचें प्रिपरेशन स्पेशली आमचें मायंड सेटअप आमच्या मतीन इतलें आसता की तें कोण ना मुकल्या मनशाक कळना
1: आनी थोडे फावटी हांव मुखार म्हणल्यार तूं उलयना म्हळ्यार तुका
0: आमच्या मतीन कळ्ळें की आसता म्हण त्या टायमार
1: न्ही म्हळ्यार तूं ताका ओळखूंक शकना कित्याक म्हळ्यार तुज्या मतीन एक फोकस आसता
0: तशें एम सी तें कार्य कार्यनिर्वाण म्हण न्ही एका मनशाक आतां एक कार्य ताणें अशें केलें हांवें तशें करी जें म्हणून थॉट आसता तें येवन आमचे कडेन सांगतना आमी आमची आयडिया दितां तें केल्यार बरें जायना पूण त्या मनशाक तशेंच जाय जें म्हणटना आमी करेजस पडटा ताज्या मतींत तें केल्यार बरें कळना दुसऱ्या कार्यांक पळोवन तांच्या मायंडाक तें आसता तशें कार्यनिर्वण फिल्ड तितलें सुलाभायचें न्ही म्हणून मुखचें
1: एक उलो येवन आसा हॅलो नमस्कार
3: हॅलो नमस्ते
1: नमस्कार कोण उलयता
0: नमस्कार नमस्कार अरविंद
3: नमस्कार देसानाची इंटरव्यू आयकोमेंट आसा
1: ओके
3: बरो मुखेली तशें कॉल चॅक करता
1: कॉल आमचे
0: अरविंद
1: खुशी झाली म्हाका तुवें कॉल केल्लें कॉल केलें जाल्यार तांचे सांगता उलोवन
3: इंटरव्यू स्टेटस
1: ओके बरें
3: आमच्या पोंगणेंत रेडियो स्टेशन
1: देव बरें करूं सर तुका केदाळा एक आसा थँक्यू थँक्यू कितें सांगू जाय जेसन विशयान तुका एक शब्द एक ह्या उतरान सांगिल्लो हॅलो
3: जेसन
0: जेसन अरविंद नमस्कार
3: कळ्ळें
0: कळ्ळें
3: हॅलो
1: सांग सांग सांग आयकता आयकता ओके ओके अरविंद मस्त मस्त मस्त खुशी झाली तुवें उलयल्लें भोशन नेटवर्काचे बरे पडे पूण म्हाका खुशी जाली तुवें फस्ट टायम आयकून खंडी सपोर्ट करा रेडियो सारंगा की अरे एक हप्त्यान आसता आर्टिस्ट देव बरें करूं सर ओके सो जेसन ताणें खुशी जाली निमाणे आमी खंय सांगू ना उलोवन
0: कार्यनिर्वहणा विशयान कार्यनिर्वहण फिल्ड ओदल्यांनी चिंता दितल्यान सुलाभायचे न्ही म्हण म्हजे अभिप्राय
1: निमाणे दोन सवाल वेळ पावना त्या देखून कॉपी कॅट्स इमिटेटर्स आणि स्वंत पायान उभे राहचे खंचे शेत जाऊ दे नॉट ओनली कार्य कार्यनिर्वण आमचे एक तुझे शेत झाल्यार ताचे भायर आसा स्टँड अप कॉमेडी जावं पुरो वॉट डू यू से
0: आता आम्ही कार्यनिर्वण शेतांत आसून सांगचे झाल्यार आमच्या ओके आम्ही आता युट्यूब लाईव्ह आयला ओके आम्ही एक आता एक हप्त्यात प्रिपेअर करणं एक कवन बरोवन घेर खालें बरोवन आमी सांगता प्रिपेर करता आनी थंयसर प्रेजंट करता तें युट्यूब लायव्हार पळोवन चड दीस नाका एकच दिसा नेक्स्ट आनी एकलो सांगतना एक बेजार मस्त भोगता इल्ले न्ही मस्त बेजार भोगता आमी म्हळ्यार त्या सेंटन्सा खातीर ऑर त्या एक कवाना खातीर ऑर एक त्या गेमा खातीर प्रिपेर करचे दीस घंटे मस्त आसता पूण ते इमिडियट कॉपी करून करताना ओके करी येत आफ्टर एक
1: नवे
0: रूप दिवन कर
1: चिंत
0: तशें करी येत पण इमिडियट कॉपी कॅट करचे ते एक कॉपी रेट ताका गेली जे म्हण युट्यूबाक
1: ओके फायनली आसतो रेडियो सारंगा खायला दीस यू आल्मा मॅट यू स्टडी डी वन्स एन अ लॉस एन ऑलवेज एन अ लॉस फॉर द स्वीबर्ट असो डायलॉग असो गोड असो सांग बरो तो शिकताना दत्ता असलो वय कितें सांगूंक जाय
0: रेडियो सारंग ते दळे आसले पूण आमी विजीट करू ना फेलोशिप हांव शिकून आसलो भायर सावन पळयतलो रेडियो सारंग
1: सांगा हॅलो नमस्कार
4: श्री गुरु गौरंग श्री कृष्ण चैतन्य गदाधर नित्यानंद द्वैत हरे कृष्ण राधे राधे क्रिस्तो क्रिस्तो जीसस हालेलुया नमस्कार ನಾನು ಪ್ರೇಮ್ ಪ್ರದೀಪ್ ದಾಸ್ ಮಾತಾಡ್ತೇನೆ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯ ಜಗನ್ನಾಥ ಪರಮಶ್ರಮ ಕ್ಷೇತ್ರ ಕದ್ದಿಮನಿ ಸ್ವಾಮಿ ಕಾತ್ಯಾನಿ ಮಂಗಳಂಬಿಕೆ ಮಂಗಳೂರಿಂದ ನಮಸ್ಕಾರ ಸರ್
0: ನಮಸ್ಕಾರ
1: ಹೇಳಿ ಸರ್ ಹೇಳಿ
4: ನಿಮ್ಮ ತುಂಬಾ ನಿಮ್ಮ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ಸ್ ನಿಮ್ಮ ಇದನ್ನ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಿದ್ದೀರಿ ಇಷ್ಟು ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು
0: ಮತ್ತೆ
4: ಹಾಗೆ ಅವ್ರು ಕೇಳಿದ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಕೆಲವು ಸ್ಪರ್ಧೆಗೆ ನಿಲ್ತೀರಾ ಅಂತ ಕೇಳಿದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಆ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ ದೇವೋತ್ತಮನ ಇಚ್ಛೆ ಇದ್ರೆ ನಾನು ನಿಲ್ತೇನೆ ಅಂತ ಅದು ತುಂಬಾ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿಗೆ ಕಾರಣ ಆಗ್ಲಿ ಅಂತ ಹಾರೈಸ್ತೇವೆ ಆ ದೇವರಲ್ಲಿ ಇರುವ ನಂಬಿಕೆ ನಿಮ್ಗೆ ಯಶಕ್ಕೆ ಕಾರಣ ಆಗ್ಲಿ ಅಂತ
0: ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್
4: ಹಾರೈಸ್ತೇನೆ ಹಾಗೆ ಒಂದು ನಂದು ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು ಏನಂದ್ರೆ, ಈಗ ನೀವು ಹೆಲ್ತ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ಸರ್, ಅದು ಗ್ರೂಪ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಅಂದ್ರೆ ಈ ನಮ್ಮ ಇದರಲ್ಲಿ ಕೆಲವು ಭಕ್ತರಿಗೆಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಗ್ರೂಪ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಒಂದು ಮಠದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಇದರಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡುವವರಿಗೆ ಏನಾದ್ರು ಆತರ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಒಂದು ಬೇಕಿತ್ತು. ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಬಹುಶಃ ಸಮಯ ಆಗಿದೆ ಏನಂದ್ರೆ, ಏನ್ ಸರ್
1: ಸಮಯ ಆಗಿದೆ ಸರ್, ನಾನು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಹೇಳ್ಬಹುದು ಸರ್, ಶಾರ್ಟ್ ಆಗಿ ಹೇಳ್ಬಹುದು ಅಷ್ಟೇ.
4: ಓಕೆ, ಅದೇ ನಿಮ್ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಇದ್ರೆ ಮತ್ತೆ
1: ಮಾತಾಡ್ಬೋದು,
4: ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಂಬರ್ ಅಥವಾ ಏನಿದೆ.
1: ಓಕೆ ಸರ್, ಓಕೆ
4: ಓಕೆ. ಹರೇ ಕೃಷ್ಣ, ರಾಧೇ ರಾಧೇ ಕೃಷ್ಣ, ಹರೇ ಕೃಷ್ಣ ರಾಧೇ ರಾಧೇ.
1: ಸೊ ಗ್ರೂಪ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಜಮ್ಮ ಹೇಳಿದ್ರೆ ತುಕ ಅದಕ್ಕೆ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಂಬರ್ ದಿವೇತ್ವಲ್ಲ ಇವ.
0: ಓಕೆ, ನಂಬರ್ ಅಥವಾ ಮೆದಿತಾವು 9901936789. ಗ್ರೂಪ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಏನಾದರೂ ನಿಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಬೇಕಾದರೆ ಈ ನಂಬರ್ಗೆ ತಾವು ಕರೆ ಮಾಡ್ಬೋದು, 9901936789.
1: ಓಕೆ, ಈ ಸಂದರ್ಶನ ಮತ್ತೆ ಕೂಡ ಮರುಪ್ರಸಾರಗೊಳ್ಳುತ್ತೆ ಭಾನುವಾರದೊಂದು ಸಂಜೆ 4 ಗಂಟೆಗೆ, ಇದೇ ಭಾನುವಾರ ರಿಪೀಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೂಡ ಕೇಳ್ಬೋದು, ಒಂದು ವೇಳೆ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗಿ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೇಳಿದಾಗ ಪ್ರೇಮ್ ಪ್ರದೀಪ್ ದಾಸ್ ಅವರಿಗೆ ನಾವು ಕೊಡ್ತೇವೆ. ಸೊ ಅದೆಂತ ಸಂಗನಾಸುಲ್ಲ
0: ಸಾರಂಗ ವಿಶಾಂತ್ ಅಂತ ಆಸ್ ಏಕ್ ಅವಕಾಶ ಮೇಳ ಪಡ್ತಾನೆ ಎಲೋಶಿಯಸ್ ಕಾಲೇಜಿಗೆ ಅಂಕು ಬಿತ್ತರೆ ತನಂತ ಖುಷಿದಲ್ಲಿ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ ಮಾನಿ ಪಳಿತಾನ ಅನಿಕೆ ಖುಷಿದಲ್ಲಿ ಹಂಗ ಸರ್ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗ ಬಸವನ ಗೆಸ್ಟ್ ಅವನಂಗ ಉಳಿತಾನ ಏಕ ಅಭಿಮಾನ್ ಮುಕ್ತ ಎಲೋಶಿಯಸ್ ಕಾಲೇಜ್ ಅವನು ತಳ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಅವನ ಸಲ ವೈರ್ತಾನ್ ಪಳಿತಲ್ವ ಆಸ್ ಬಿತ್ತರೆ ಅವನು ಹಂಗ ಸರ್ ಬಸ್ಲಾಮ್ ಅವಕಾಶ ಕಂದಿಲ್ಲ ರೋಷನ್ ತುಕ ಧನ್ಯವಾದ ದೇವ್ ಬರಕರು ಮಂಟ
1: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಜೈಸನ್ ಐ ಸೋ ಏಕ್ ಗಂಟು ತುವೆ ಅಂಚೆ ಸಂಗತ ಸುಬೈ ಲೈ ಉತ್ತರಾನಿ ನೇಟೈ ಲೈ ತೆಪ್ಪರ್ ಮೋಳನ್ ಹೊಳೈ ಲೈ ಮಾತ್ರನೆ ಸೊ ಜಜಿನಿಯ ಮುಖಾಂತರ ಹೆರಾಂಗ್ ತೋ ಹೆರಾಂಗ್ ತೋ ಕಿತೆ ಒಳಕಿ ಸೊಸಲೈ ಎದುಳಸು ದಲೆ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗ ಮುಖಾಂತರ ಫಕತ್ತು ಸದನ್ ಕೆಲ ಮುನ್ ಸಂಗುನೈ ಪೂರ್ಣ ಸದನ್ ಕೊರೋ ಜೈತ್ಯಂಗ್ ವಾಟೋ ದಕೋನ್ಗೆ ಆಯ್ಚೆ ದಿಸ ತುವೆ ಏಕ ನೋವೆ ಏಕ್ ದಿಶಾ ದಿಂಗ್ ಸಕಲೈ ದೇಖೋನ್ ಅಂಚೆ ಡಿರೆಕ್ಟರ್ ಬಾಪ ಚನಾವಿ ಸಂಗತ ಸಹವ ಒರಡೆ ಚನಾವಿ ಸರ್ ವೈ ಕೋಪೆ ಚನಾವಿ ಅದು ಕರೆ ಕದ ಪಟ್ಟೈತ ದೇವರಿಗರು ಮಂಟ ಮುಗಚನ ಓಸವನ ಸಹ ಐಸು ತಾಳು ಮಾಡೋಂಕ್ಟು ಇವಂಚ ಮುಂಗಳ ರದೇ ಸ್ಪರ ಅತ್ ಮೇಳ್ತಾವ ಅನೇಕ ವ್ಯಕ್ತಿ ಸಂಗತ ತೋಳ್ ಮನಸ್ಸ ಅತ್ರಿಗಾನ್ ರಕ್ಕೊಂಡ್ರವ ತ ವ್ಯಕ್ತಿ ಕೋನ್ ಗೀಮ್ ಐಕತ್ರವ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗೀಕ್ಷ 7.8 FM ರಂಗರಂಗಾಳ್ ಜಿನಿ.

0: आणि अनावसा एका पिंडिंदल्या पंधानाची गाथा. कथाकार वल्ली प्रोग्रेस मुंबई. कार्यक्रम सादर करता रोशन क्रास्ताशिक. सुरुवात म्हटल्या की एका एरियेत जाऊन थद एक नदरेन पळयत असतो आणि पाय पण पळतय कंतरतलो. एकमेकांका ध्वजांची मोलो संबंध पहिल्या ध्वजांचे एक एकदम वेरवेर होतो दुसरे एक मास आणि तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या की तो सो सो सो तंत्र संबंध बहुशा चलो चिंचले आणि शिक्षण
1: हे माका सरकम तुक लागले
0: एक जाले से मुझे
1: प्राय पंच तीस उतार ले ली
0: तो जो शिविर
1: देता था तो शिविर तेरे मनुष्य रहूँगा
0: त्यास वर्षा त्यास त्यास के जेठ चुगल उपसाली कितनी देंगी आसान ही नहीं बाबा मक्का बक्ता ले
1: क्लास इंदला को सरता ना हैरान बुर्गियां चाकी सर्द माका था चेरे सरा के तलो कौन की त्याग खुद आप उन सहित हचेंका रन्ने ना हाँ की त्याता का खंड डलता ताचे रूपाक रंगाक नर्त्याक एक ही नेना हे ही नेना की हाँ जे चिंतुना सा ते बोरे या वाइट तो पहले मुझे लगी ट्यूशन के तलो आता ये ना आई कलावे तो दूसरे लगी ट्यूशन के ता तर मुझे की बोरे तका दूसरो शिकायता मिलने चिंता एवंचा पहले मका तो समझूंचा की सर दूसरे को समझता मिलने भोगाप मका आई लेंस मौत मुझे रागन पेटले फरिक पनाक आउथाने लो पुन एकाकी सर को अवकाश लब लो ना एक दिस हम क्लासिक वेतना भेड़ जलो भुर्ग्यां सो गाल अटो सोड लो हेडमेस्त्री ने मका आपोन दौड़े वोड़ कर विनंती करताना हाँ जागो जल्लो रागन क्लासिक रिगलो आनी तो भुर्गो हेरांपोरी आसतालो उरतालो ताका दर्न हांवें एक थपाट ताच्या कांसुलाक दिताना सगळी क्लास स्मशान मौन जाली थोड्या घडयांनी जाल्ल्या गालाट्याक आनी म्हज्या क्लासीक बिलकूल संबंद ना म्हणलें बरें भोगलें सर हांव मात न्हय सगळी क्लास उलयताली म्हणटनाय म्हाका त्या भुरग्याचेर बिरमत उदेल्ली ना उडासाची लारां अशींच येतालें कशी पिरंगोन म्हणलें बरी सुजुल्लो पांय घेवनूच त्या दिसाळ्याच्या दफ्तराक रेगलो आनी त्या विद्यार्थीचो विळास विसारलो संपादक येवंक आनीकी 10-15 मिनटां आसले वरवीं म्हाका थंय राखूंक पडलें आज तुमी प्रकट केल्ल्या पोलिसाच्या संदर्शनांत ताणें उल्लेख केल्लो मेस्त्री हांवूंच संपादक येतच हांवें म्हजी शिफारस उसारले संपादकान एक घडी म्हाका पळोवन उपरांत थोडीं फायलां उक्तीं करून आखरेक तसो विळास दिलो बस सर सोडून 17-18 मिनटां बसल्लो पूण हिंस चिंतना दोस्तालें कित्याक ताणें आपणाक अशें उल्लेख केला आपल्या ह्या यशस्वे कारण म्हजो आपलो मेस्त्री ताणें जर म्हाका ल्हानतावन शिस्त शिकोवंक नातली तर हांव आज ह्या पोलीस खात्याक रिगतो ना म्हाका म्हज्या सेवेक भंगराळें पदाक लागतें ना पूण तो आतां आपणाची वळख धरीत ह्या वळखूंक इन्कार करीत म्हणली सावलां दोस्ताली ना हाका हावकास बिलकूल हांव दिवंक सोना सत हांव सांगतलो पुता तुवें देव म्हूण मानसो हांव तुजो मेस्त्री देव न्हय तुवें जेजूचो शिस्त म्हूण आपोवचो हांव शिस्त न्हय बगार भारा बस तुजेर हांवें घात केलो तुका हांवें फेल करूंच्याक तुवें लेखिल्ल्या परिक्षेच्या पानांतलें एक पान हांवें पिंदिल्लें आनी त्या पिंदिल्ल्या पाना वरवीं तुका पास जावंक मार्क्स मेळोंक नातले अशें ताचें पायदन माफ मागतलो ते दळास म्हज्या आदर्श शिक्षक म्हणल्या नांवांक भर्म आसतलो अर्थ आसतलो चिंतना बोर मतीन धरून ताच्या घरच्या बागलार उबो आसलो दडांग जिवाच्या एका पोलिसान दार उक्तें केलें आनी पिकल्ल्या थोंडा फाटल्या मेस्त्रीक वळखूंक प्रयत्न करी लागलो वय तस्स तिस्स तस्वीर म्हजी दिश्ट एक घडये दोडुल्ल्या दिसाळ्याचेर गेली वय तस्स सर तुमी हो तुमकां मेळोंक हांव वत्र एकतालो सर हें संदर्शन तुमी वाचलें गे तर येया येया सर तुमी म्हजें जिवीत बदलिल्लें सर जाणात गे सर हांव ल्हान आसतना केल्ल्या हरेका सुखीक तुमी शिक्षा दिवन म्हाका सारकें करतल्यात आनी तितलें मात न्हय एका वर्सा हांवें नक्कल काडून बरयल्लें पेपर तुमी पिंजलें तरी एक शब्द तुमी म्हाका विचारूंक ना हाचे की वर्ती शिक्षा खंयची सर त्याच दिसा हांवें चिंतलें शिस्तेचो शिपाय जातलो आनी आज हो भागी दीस आयला सर म्हाका आशिर्वाद दिया सर आपणाक उलोवंक ताणें अवकाश दिलो सुना ताची उतरां आयकून म्हज्या दोळ्यांनी दुकां भरलें हाती आसचें दिसाळें अळथार ताच्या पांया लागीं गळयलें आनी विसूंक हळथार बागवालो ताच्या पांया लागीं
2: ह्या पदांत मोग सडला खंय, कित्या खातीर सडला, कसो सडला, खंयच्या मापान सडला कळत ना, पूण फकत मोग सडला म्हूण हें पद सांगता, आयकुया.